नमस्कार. 233 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय जनला वयल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलोहर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR. आयज वर बिरेस्तार भारतीय सण दीस 11 आषाढ सके 1948 म्हळ्यार 2 जुलय 2026 सकाळची 5 वरां 55:40 जातात. आयच्या आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आमी सुरवात करता. सुप्रभात.

हे परमेश्वरा, म्हाका तुजीच गरज आसा, कारण तुज्या शिवाय जिणेचो प्रवास अपूर्ण कठीण दिसता. तूच म्हाजो आधार, तूच म्हाजी शक्ती.

0: ह्या देशभक्तीगीतां सांगात आदायची. आमचो आदारी कार्यावळ इतल्यान सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे हे म्हादय चॅनल आयकपना आता ऐकूया शेतकामदांक म्हायती ही कार्यावळ. आज ह्या कार्यावळींत अळम्याचे उत्पादन ह्या विशयाचे शिवराम गांवकर.
1: अळमी ही एक बुरशी.

ऐकून कारे सांगून जाते की जर क्रिस बरोबर 7 वर्जान बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबर आम्ही दिल्ली किनारा वेल्यान संक्षेपित करतले 7 वर्जान 5 मिनटांचेर आसतली शुभप्रभात ही कार्यावळ. आज ह्या कार्यावळीन तुमकां ऐकपाक मेळटले दिनविशेष उपरांत गांव आनी हांव ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. आयज प्रसाद पांगम हे मोल्या गांवा बद्दल तुमकां ह्या कार्यावळीन सांगतले. चित्रपट संगीत ऐकपनो चित्रसंगीत आयकात 8 वर्जान 50 मिनटांचेर मराठी गितां 9 वर्जान 30 मिनटांचेर कांतारां तुमकां ऐकपाक मेळटलीं 10 वर्जान 5 मिनटांचेर 10 वर्जान 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीन आज आयकात अर्चना कानेरे हांगेल गायनान राग गुजरी तोडी उपरांत पंडित प्रभाकर कारेकर हांच्या गायनान राग सूर मल्ला उपरांत बेगम अख्तर हांच्या गायनान दादरा भैरवी तुमकां ऐकपाक मेळटली. गाता रे मेरा दिल ही कार्यावळ 11 वर्सांत 5 मिनटांचेर तुमकां ऐकपाक मेळटली. 12 वर्सांत 5 मिनटांचेर अस्तुरी हे बायलां खातीर आशिल्ल्या कार्यावळीन गुणाची माया सुफला गायन तोंडणी हाजेर उलयतली. उपरांत स्वर संगम ह्या कार्यावळीन शास्त्रीय संगीत हातूंत पद्मा तळवळकर हांच्या गायनान राग सूर मल्ला उपरांत बेगम अख्तर हांच्या गायनान दादरा भैरवी तुमकां ऐकपाक मेळटली. 1 वर्सांत 5 मिनटांचेर ऐकात कानाळवाळा. 1 वर्सांत 40 मिनटांचेर हवामान उरिल्ल्या दिसाच्यो कार्यावळी आनी सदाफुली ही कोंकणी गितांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 2:30 वरांचेर हिंदी फिल्म गीतां म्हणजे चित्रसंगीत ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. ऐकून 3 वर्सांत 12 मिनटांचेर आमची ही सभा सोंपतली.

गीत गजल ही कार्यक्रम तुमकां आयकपाक मेळटली 8:15, 8:30 कलात्मक ही वळेरी आयकात. आज ह्या वळेरीन उत्सवी फुगड्यो हो विशय आसतलो. समाचार संध्या 8:45, 9:00 न्यूज 8:00, स्पॉटलायट 9:15 तुमकां आयकपाक मेळटली. कंट्री वाइड ही कार्यावळ आयकात 9:30, 9:45 इनसायट्स. 10:00 राष्ट्रीय संगीताची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळीन आज आयकात. आर के श्रीकंठन हांगेल्या गायनान नागपूर

पकड़ले राग काफी अनुराग नरनाथ मोहरे ऐकपना हे आशिल आईच्या दिसा ह्या चंदाचेर वितरावशिल्ल्यो आमच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी मुखावली कार्यावळी तुमच्या मुखार कांय खिणा भितरच ऐकपना तुमचो आमचो सांगात ह्या चंदाचेर रातच्या 11 वाजून 12 मिनटां मेरेन.

नमस्कार, हम वेदायू असत काय मुख्य खबरों। आज जपानाचे प्रधानमंत्री सनाय ताकायची आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भासाभास करतले। या उलोपातल्यान भारत आणि जपान हांच्या मधली खास रणनीती आणि जागतिक भागीदारी आणि घटमूट जातली। भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांच्या अध्यक्षतेखाला काल दिल्लीत डेंग्यूच्या तयारीविषयी उचा पावण्यावेली नियाळ बसका झाली। रोजगार आणि आजीविका मिशनाची हमी कालसावून चालीक लायल्या असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांनी जाहीर केला। भारत सरकाराच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयान 1 ते 15 जुलै 2026 या काळात स्वच्छता पखवाडा पाळपाचा निर्णय घेतला। राज्यातल्या शाळांनी आज ऑनलाईन स्वच्छता सोपूत घेऊचं असे शिक्षण खात्यान मागला। उद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी म्हणजे आयटीआय चलयांक प्रवेशाक प्रोत्साहन दिवपा खातीर मुखेलमंत्री प्रमोद सावंत आणि मुख्यमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण सुरू केल्याची घोषणा मुखेलमंत्र्यांनी केल्या। बांधकाम करपी आणि जमनीचे मालक हांच्या मधी बऱ्याच काळासावून प्रलंबित आशिल्ले वाद सोडोवपाचो हेतू आशिल्ल्या माझो फ्लॅट येवजणेक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या। गोयान आभा म्हळ्यार आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नोंदणीचो 10 लाखांचो म्हत्वाचो टप्पो पार केलो अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या। ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो।

0: शुभ प्रभात या कार्यविन ऐकवना तुमका सगळ्यांक उर्बे भरीत येवकार गुड मॉर्निंग कार्यविनीची सुरवात करूया ऐकून आयचे दिन विशेष
1: दिन विशेष

2 जुलय दिन विशेष. आयचो हो दीस कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. विनोदी लेखक वी आ बुआ म्हळ्यारच विनायक आदिनाथ बुआ हांचो आयज जल्म जाल्लो. विनायक आदिनाथ बुआ हे मराठी भाशेंतले विनोदी साहित्यीक. तांकां वी आ बुआ ह्या नांवान वळखताले. तांणी आपल्या लेखनाची सुरवात 1950 वर्सा केली. तांची विनोदी शैलींतली सुमार 150 चड पुस्तकां प्रसिद्ध आसात. लेखना वांगडाच आकाशवाणीचेर श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्यो संहिता, विडंबना, एकांकिका अशे विविध साहित्य प्रकार तांणी हाताळ्या. आज आमी याद काडटा गणेश गोविंद बोडस.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान
1: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात
2: गाव आणि हाव
3: ऐकपण आम्ही मनयतात वन महोत्सव कृषी दिन तसेच वन महोत्सव ह्या आठवड्यात आम्ही मनयतात ऐकपण हालीच आम्ही वटपौर्णिमा साजरी केली. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हो फक्त धार्मिक विधी किंवा रूढीपुरतो मर्यादित नसता. जीवनाक दिशा दिवपी विचार निसर्गाकडे आशिल्ले आमचे नाते हे सगळे ह्या सणा भोवती आमच्या भारतात असतात. खंयचोय सण घेयात, वटपौर्णिमा घेयात, चवथ घेयात, दिवाळी घेयात, संक्रांत घेयात, प्रत्येक सण हो निसर्गाकडे जोडलेलो आसा. कित्याक तर निसर्ग संवर्धन हेच आतां गरजेचें आसा सगळ्यांत चड. वाडटें तापमान, अल्निनोचें संकट, पर्यावरणाचें संवर्धन ह्या सगळ्या खातीर गरज आसा ती निसर्ग राखपाची. आनी तो आमी प्रत्येकान आमची जबाबदारी घेवपाक जाय तो राखपाची.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरल।

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. रोजगार आणि आजीविका मिशनाची हमी 1 जुलै सावन चालीक लायल्या अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी जाहीर केला. गांवगिऱ्या वाठारांनी रोजगाराची संद निर्माण करप आणि उदरनिर्वाहक आधार दिवपी व्यवस्था घटमूट करप हो हे येवजणेचो हेत आसा. या उपक्रमातल्यान मिशनातल्यान वावुरपी कामगारांक कायदेशीर रितीन अधिसूचित केल्ल्या दिसवड्याच्या मोला प्रमाण पगार मेळटलो. या कार्यावळीक लागून ग्रामीण रोजगार निर्मितीत चालना मेळटली आणि राज्यभरातल्या कामगारांची अर्थिक सुरक्षितताय वाढटली अशी आस्त आसा. या येवजणेवरवी 100 दिसांची रोजगार हमी केंद्र सरकारान दिल्या.
1: विकसित भारत गॅरंटी फॉर द रोजगार अँड आजीविका मिशन जीव्ही रामजी आम्ही आज अडॉप्ट केले. फ्रॉम द 1 जुलै ऑनवर्ड्स इन फोर्स गोयात हाडले. वेगवेगळे वेरियस अंडर जी रामजी या स्किमीच्या अंतर्गत जो वेगवेगळ्या जणांक रोजगार आणि हे जे आशिले पण त्या अंतर्गत हे दितले.
0: हे शिवाय मंत्रिमंडळाच्या मुखेल मान्यतायां मदीं रेल्वे स्टेशनांचेर प्रवाशांची सुविधा वाढोवपा खातीर रेल्वे विकास निगम लिमिटेड कडेन कबलात मंत्रिमंडळान मंजूर केल्या. तशेंच सुलभ इंटरनॅशनलाच्या सीएसआर निधींतल्यान गोंयच्या तालुक्यांनी भौशीक शौचालय बांदपाक मान्यताय दिली. उद्देगीक प्रशिक्षण संस्था म्हळ्यार आयटीआयन चलयांक प्रवेशाक प्रोत्साहन दिवपा खातीर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मुख्यमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण सुरू केल्ल्याची घोषणा केल्या. हे येवजणेखाला सरकारी आयटीआयत प्रवेश घेवपी चलयांची ट्युशन फी 100% माफ करतले. कुशळटाय वाढोवपाचो आणि बायलांखातीर रोजगार संद सुधारपाचो हेतू आसा अशें तांणी म्हळां.
1: डायरेक्टर ऑफ द स्किल डेव्हलपमेंट हांच्या वतीन आम्ही मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजना 2026 ही लॉन्च करता. ज्यो चलयो भुरग्यो आयटीआयनी ऍडमिशन घेतली त्यांच्या खातीर फीस आम्ही पूर्णता 100% वेव करता. मॅक्झिमम चलयांनी हे आयटीआयनी ऍडमिशन घेवचे जेणेकरून आम्ही स्किलिंग खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट करचे ही आमची संकल्पना असा.
0: बांधकाम करपी आणि जमनीचे मालक हांच्या मदीं बऱ्याच काळासावन प्रलंबित आशिल्लो वाद सोडोवपाचो हेतू आशिल्ल्या म्हजो फ्लॅट येवजणेक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. फ्लॅट मालकांक स्पष्ट हक्क दिवपाक आणि सुमार 4 दशकासावन मालकी आणि मालकी संबंधित प्रस्नांक लागून आडकून उरिल्ल्या मालमत्तेचो पुनर्विकास करपाक ही येवजण मजत करतली. गोंयात सुमार 2500 हाऊसिंग सोसायटी नोंद आसात. ह्या येवजणेचो 25,000 परस चड लोकांक फायदो जातलो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां.
1: जो फ्लॅट ही स्कीम लॉन्च करता असताना विच इज रिलेटेड टू द 3 डिपार्टमेंट, एक इज अ कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट, सेकंड रेव्हन्यू डिपार्टमेंट अँड थर्ड इज अ लॉ डिपार्टमेंट. ही 3 डिपार्टमेंटा मिळून आम्ही सुटसुटीत रित्या लोकांक जो हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटीज असतात किंवा ज्या बिल्डरांनी बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट केल्या लोकांक फ्लॅट एग्रीमेंट बेसिसाचेर दिल्या आणि गेली 30 वर्सां 40 वर्सां ते आता डेलिबरेटेड कंडिशनान आयल्या. त्यांना रिडेव्हलपमेंट फ्लॅट करपाक मिळना. सरकारान या 3 डिपार्टमेंटाच्या कंबाईन मिळून म्हजो फ्लॅट ही स्कीम आज कॅबिनेटात पास केली.
0: गोयान आभा म्हळ्यार आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नोंदणीचो 10 लाखांचो म्हत्वाचो टप्पो पार केलो अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. भलायकी वेवस्थेचो फुडार डिजिटल आसा. गोवा भलायकी मॉडेलावरवी भलायकी वेवस्था आनीक घटमूट करपाच्या दिकेन सरकार काम करता अशें तांणी म्हळां. भारत सरकाराच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयान 1 ते 15 जुलै 2026 या काळात स्वच्छता पखवाडा पळोवपाचो निर्णय घेतला. हाचो भाग म्हणून आयज सकाळी 9 वरांचेर गोंयातल्या शाळांखातीर ऑनलाईन स्वच्छता प्रतिज्ञा घेवप समारंभ आयोजित केला. शिक्षण संचालनालयान राज्यातल्या सगळ्या सरकारी अनुदानित विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि विशेष शाळांच्या मुख्याध्यापकांक या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचो चडात चड सहभाग सुनिश्चित करपाची सूचना दिल्या. 2018 ते 2022 मेरेन गिरीश चोडणकार गोंय प्रदेश काँग्रेसीचे अध्यक्ष म्हणून काम करताले तेन्ना गोंयांत काँग्रेस पक्ष दुबळो झालो असो आरोप भाजपाचे गोंय प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नायक हांणी केला. नायक हांणी 100 कोटी भाजपाच्या प्रचाराचे आरोप न्हयकार

आपल्या आणि पक्षात सक्षम कार्यकर्ता आसात असे सांगले. गोय वेधशाळेन दिल्ल्या माहितीप्रमाण आयज चडात तापमान 29 डिग्री सेल्सियस आणि उणे तापमान 23 डिग्री सेल्सियस आसतले. आयज गोयात पावसाचो येलो अलर्ट जारी केला. नुस्तेमारांनी खोल दर्यात वचचे न्ही अशी शिटकावणी आसा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.

0: गांवांनी हांव ही वळेरी 31 मेगले आज ह्या वळेरेन प्रसाद पांगब हांणी मोले ह्या गांवा बद्दल दिल्ली म्हायती 31 मेगली.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाइव इव्हेंट्स आनी खूब कितें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स एंड्रॉइड प्ले स्टोर तशेंच एपल आयओएस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

ऐकपणं ह्या गीतसंगतात आईची शुभप्रभात ही कार्यक्रम हंगात सोपयता. परत मिळूया ह्याच कार्यक्रमात फाल्यां सकाळी 7:05. नमस्कार.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादे चॅनल.
1: प्रभातम
0: ऐकपण आता ऐकूया मुख्य खबरो.
2: नमस्कार, हांव वेदा, ह्यो आसात काय मुखेल खबरो. आयज जपानाचे प्रधानमंत्री सनाय ताकायची आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भासाभास करतले. ह्या उलोवपांतल्यान भारत आनी जपान हांचे मदली खास रणनीती आनी जागतीक भागीदारी आनी घटमूट जातली. भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांच्या अध्यक्षतेखाला काल दिल्ली डेंग्यूच्या तयारीविशी उंचा पावण्यावेलो नियाळ बसका जाली. रोजगार आनी आजीविका मिशनाची हमी ग्रामीण कालसावन चालीक लायल्या अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी जाहीर केला. भारत सरकाराच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयान 1 ते 15 जुलै 2026 या काळात स्वच्छता पखवाडा पाळपाचो निर्णय घेतला. राज्यातल्या शाळांनी आज ऑनलाईन स्वच्छता सोपूत घेवचो असे शिक्षण खात्यान मागला. उद्देगीक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITIन चल्यांक प्रवेशाक प्रोत्साहन दिवपाखातीर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मुख्यमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण सुरू केल्याची घोषणा केल्या. बांधकाम करपी आणि जमनीचे मालक हांचे मदीं बऱ्याच काळासावन प्रलंबित आशिल्ले वाद सोडोवपाचो हेतू आशिल्ल्या म्हजो फ्लॅट येवजणेक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. गोंयान आभा म्हळ्यार आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नोंदणीचो 10 लाखांचो म्हत्वाचो टप्पो पार केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची यांच्याशी वार्षिक शिखर परिषदेच्या स्तरावरील चर्चा करतील. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. जपानच्या पंतप्रधान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांची ही भेट भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला पुढे नेण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या 12व्या उपसमितीच्या बैठकीत भारत आणि मलेशियानं द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्याप्रती असलेली आपली सामायिक कटिबद्धता यावेळी अधोरेखित झाली असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. लष्करी स्तरावरील देवाणघेवाण द्विपक्षीय सराव प्रशिक्षण कर्मचारी स्तरीय चर्चा क्षमता बांधणी सागरी सहकार्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्य आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBGRAMJI कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्यांतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार करावी लागणारी अंमलबजावणी कमी होईल प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष PP चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळे किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे निवडणूक चक्र विस्कळीत झालं असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजर नेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजर नेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक फिशिंग डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजर नेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे

सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किववर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किवमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ योजना 1952 जागी ईपीएफ योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अॅप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामुळे या हेलिपॉटवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विकसित केली आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकीब मेहबूदनं 3 बळी घेतले मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि महाराष्ट्रातील विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षिता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत आपल्या जपानी समकक्ष सनाय ताकायची हांचेकडेन वर्सुकी शिखर सभे पातळीचेर उलोवणी करतले. काल नवी दिल्लीत जाल्ल्या 12वे उपसमिती बसकेन भारत आनी मलेशिया हांचे द्विपक्षीय लष्करी सहकार्याचेर घडामोडींचो नियाळ घेतलो. भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांच्या अध्यक्षतेखाला काल

0: नवी दिल्लीत डेंग्यूचे पूर्व तयारीविशी उच्च पावण्यावेली बसका जाली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी नवी दिल्लीत अस्तंत बंगालाचे उच्च आनी तंत्रीक शिक्षण मंत्री हांच्या कडेन चर्चा केली. आता पुराय खबरो. 2047 मेरेन विकसीत भारताचे सपन साकार करपा खातीर तरणाट्यांनी समर्पण, प्रामाणिकपण आनी नैतीक मुल्यांच्या उत्कृश्टताये खातीर यत्न करचो असो उलो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मारला. अनंतपुरांतल्या आंध्र प्रदेश केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या दिक्षांत सुवाळ्यांत मुखेल सोयरो म्हणून उलोवप करतना राष्ट्रपती मुर्मू हांणी
1: I am pleased to know that this university has developed a long-term vision to become a future-ready institution. Its commitment to the sustainable development goals, especially to those on quality education, reflects a sense of responsibility towards inclusive and equitable development.
0: तरणाट्यांची ऊर्जा, प्रतिभा आणि वचनबद्धताय एक समावेशक आणि समृद्ध राष्ट्र उभारपाक निर्णायक भूमिका घेतले असे म्हणून त्यांनी सांगले.
1: Dear students, as you celebrate your achievements today, I urge you to pause for a moment to remember the people who made your journey possible. Your success is the result of your own hard work, but it has also been shaped by the sacrifices of your parents, the guidance of your teachers, and the support of society. Therefore, you have a responsibility to give back to the society.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत आपल्या जपानी समकक्ष सनाय ताकायची हांचे कडेन वर्सुकी शिखर सभे पातळीचेर उलोवणी करतले. ह्या शिखर सभेत दोनी वटांनी द्विपक्षीय सहकार्याचेर नियाळ घेवपाची आनी घटमूट करपाची संद मेळटली, तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आनी संवसारीक प्रस्नांचेर मतांचे आदान प्रदान करपाची संद मेळटली. प्रधानमंत्री मोदी आनी प्रधानमंत्री ताकायची हांच्या मदीं जाल्ले उलोवणे उपरांत कितलेशेच समजिकायेच्या कबलातीचेर स्वाक्षरी जावपाची शक्यताय आसा. जपानी प्रधानमंत्री भारताच्या 3 दिसांच्या भोंवडेर काल सांजेवेळा नवी दिल्लीत पावल्यो. प्रधानमंत्री तकायचीची ही पहिली अधिकृत भेट. भारत आणि जपान हांच्या मदली खाशेली रणनीती आणि संसारीक भागीदारी मुखार व्हरपा खातीर ही भेट महत्वाची असे विदेश वेव्हार मंत्रालयान सांगला. अर्थिक सुरक्षा या संबंधांचं एक मुखेल खांब थारला. फ्रान्सान जाल्ल्या G7 शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जपानी प्रधानमंत्रीकडेन संवाद साधलो. हाच्या आधी फाटल्या वर्सा नोव्हेंबरात जॉहन्सबर्गात जाल्ले G20 शिखर सभेच्या फाटभुंयेर दोनी फुडाऱ्यांची भेट जाल्ली. वर्सुकी शिखर परिषद ही भागीदारीचो रणनितीचो आराखडो चालीक लावपी मुखेल माची जाल्या. जपान भारत मदी आदान प्रदान आनी सहकार्या खातीर 2025 वर्सा वर्सुकी शिखर सभेवेळार एक कृती आराखडो सुरू केल्लो, जातून भारतांतल्या जपान मेरेन 50,000 कुशळ कर्मचाऱ्यांसयत 5 वर्सांत 5,00,000 कर्मचाऱ्यांचो द्विपक्षीय आदान प्रदान करपाची कल्पना केल्या. वर्सुकी शिखर परिषद सोडल्यार विदेश वेव्हार मंत्री, संरक्षण मंत्री, विदेश वेव्हार सचीव हांच्या मदीं नेमान उच्च पावण्यावेली बसका जाता. काल नवी दिल्लीत जाल्ले 12वे उपसमिती बसकेंत भारत आनी मलेशिया हांणी द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या पुराय घडामोडीचेर नियाळ घेतलो. भारत पॅसिफिकांत शांतताय, सुरक्षा आनी येरादारी स्वतंत्रताये खातीर दोनी वटांनी आपली वचनबद्धताय दाखयल्या असे संरक्षण मंत्रालयान सांगले. लष्करी आदान प्रदान, द्विपक्षीय संबंद, प्रशिक्षण, कर्मचारी उलोवणी, क्षमता निर्माण, दर्यावेलो सहकार आनी हेर क्षेत्रांत सहकार्य सयत चालू आशिल्ल्या संरक्षण संलग्नतायेचो आस्पाव ह्या चर्चांनी केलो. उपसमिती बसका दोनी देशांमदी मुखेल लष्करी सल्लागार यंत्रणा म्हणून काम करता आनी संरक्षण सचिवाच्या पावण्यात जावपी भारत मलेशिया संरक्षण सहकार बसके पयली जाता. भेट दिवपी शिष्टमंडळान संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग हांका भेट दिवन नवी दिल्लीतल्या संसारीक वेपार केंद्रातल्यान संरक्षण भौशीक क्षेत्रांत भेट दिली. बसके आदी मलेशियाच्या शिष्टमंडळाच्या मुखेल्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय झुजाच्या स्मारकाचेर फुलांची माळ ओपून भारताच्या नायकांक आर्गां ओपली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.

चित्रसंगीतकारावळीन लकी नो टायम ह्या फिल्मातले गीत मुखार ऐकूया. समीर हांची रचना, अदनान सामी हांचे संगीत, गीताक जोड आवाज अलका याग्नीक, सोनू निगम हांचो.

Dass Herr Filmatle, Suniti Johan, Krishna Hanigai Lagita Sangata Naik Panaichi, Chitra Sangit, Hindi Film Gitanchi Karevur, Itlan Sopta. Namaskar Shroteho. Akashvani Panji Kendracha Hyai Mahadev Channel. Marathi Gitanchi Karyakramat Aapla Swagat. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया भक्तिगीत अजित कडकडे यांच्या स्वरात.

0: चक्क एका लाटेवर वाहून नेण्याच्या बिनधास्त अणाभाका घेणारे हे प्रेमी.
1: श्रोते हो, रवींद्र साठे, अनुराधा मराठे यांच्या स्वरातील गीत नुकतंच आपण ऐकलं. मराठी गीतांच्या या कार्यक्रमात घेऊया छोटासाच एक विसावा.
2: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी.
3: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
2: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 273.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून.
3: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

श्रोते हो, आपण आस्वाद घेत आहात मराठी गीतांचा आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवरून. कार्यक्रमात आता ऐकूया इश्कवाला लव ह्या चित्रपटातील गीत.

श्रोते हो इश्क वाला लव ह्या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे यांच्या स्वरातील गीताने मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राचं हे आहे महादेव चॅनल. बरोबर 10 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आता आम्ही संक्षेपित करत आहोत.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी, अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक। लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात। अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान। हांव त्यो आयकून आनंद घेतां। तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात।
2: तुमचे 33.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे हे म्हादय चॅनल आयकपनो। 10:06 जातात, आयकूया कातारची कार्यावळ। सुरुवात करूया आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातल्या कातार।

असिस आयरीन लिडिया हांणी गायल्ले कातार निकतेस मेळकले. मुखार वयले कातार एकया लॉना चिको, सुदेश आनी लॉरेंस ती तिराकोल हांच्या आवाजान.

0: स्टीव रॉड रोझी आल्वारीस हांच्या हांणी गायिल्ल्या कांतारा संगीतांत आयकपना आयची कांताराची कार्यावळ इतल्यान सोंपता.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदुवर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजांत सावन परबी पेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची परवणी घेवन आकाशवाणी दिसभर आमची मना रिजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्यां मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदा 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता.
2: दोनशे 233 म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपना. आता ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आज ह्या कार्यावळीन तुमकां ऐकपाक मेळटले अर्चना कानेरे यांच्या गायनान राग गुजरी तोडी, पंडित प्रभाकर कारेकर हांच्या गायनान राग सूर मल्लार, बेगम अख्तर हांच्या गायनान दादरा भैरवी. सुरवेक ऐकूया अर्चना कानेरे यांच्या गायनान राग गुजरी तोडी.

ऐकप्यानो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवेळीत निघते सुमी ऐकले पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गायनात राग सूर मल्हार. आता ऐकूया बेगम अख्तर यांच्या गायनात दादरा भैरवी.

ऐका प्यानो तुम्ही ऐकताली जब तक है जान, ह्या फिल्मातल्या नीती मोहन आणि सोफिया ह्यांच्या आवाजांतले ए आर रेहमान हांणी संगीतबद्ध केले गीत. गीतरचना केली गुलजार हांची. गाता रहे मेरा दिल या कार्यवेन मुखावेल्या सुवातीर ऐकूया कुर्बान ह्या फिल्मातल्यान सोनू निगम आणि श्रेया घोषाल ह्यांच्या आवाजांत. निरंजन अय्यंगर हांची गीतरचना, संगीत सुलेमान हांचे संगीत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कार

0: अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तुत्वा मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026. गाव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावां मदी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हाव
3: मनशी 33° 1' म्हळ्यार 1287 kHz चेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. अकबानो गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ मुखार व्हरता असताना ऐकूया अरिजित सिंग आणि नीती मोहन हांचो आवाज, अमिताभ भट्टाचार्य हांच्या गीत रचनेक, संगीत प्रीतम हांच्या ऐकूया कलंक ह्या फिल्मातल्या सुंदरशे हे गीत.

ऐकपॅनो निकतेच तुम्ही ऐकले हिट स्टोरी फोरी ह्या फिल्मातल्या जुबीत नौटियाल आणि नीती मोहन यांच्या आवाजातले गीत. गीतरचना आशिली मनोज मुंतशीर हांची तसेच संजय गुप्ता हांची. कार्यवीन मुखावेल्या सुवातीर ऐकूया आतिफ असलम हांचा आवाज सत्यमेव जयते ह्या फिल्मा खातीर. तुलसी कुमार हांचो जोडस्वर, रोचक कोहली हांचे संगीत आणि गीतरचना कुमार हांची.

ऐकपाहून निघतेच तुम्ही ऐकले रुस्तम या फिल्मातल्या आतिफ असलम यांच्या आवाजातले गीत. कार्यवळ मुखार वरता असताना ऐकून घेता सूर्यवंशी ह्या फिल्मातल्या अरिजित सिंग आणि नीती मोहन यांचा आवाज. ऐकूया रश्मी विराग यांची गीतरचना, कौशिक गुट्टू आणि आकाश यांचे संगीत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आठवड्या 30 मिनिटांच्या ऐकात कलात्म गोय या कार्यक्रमात उत्सवी फुगड्यो सादर करपी दोतोर साईश देशपांडे. आठवड्या 45 मिनिटांचेर समाचार संध्या, 9 वरांचेर न्यूज 8:09, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत करतली. 10 वरांचेर ऐकात नॅशनल प्रोग्राम ऑफ रिजनल अँड लाईट म्युझिक, जे आम्ही दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत करतली. आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीतात ऐकात आर के श्रीकंठन हांच्या गायनात राग पूर्वा कल्याण, राग काफी आणि राग नरदनाद मेळे. आणि 11:10 आयच्या दिसापुरती तिसरी आणि निमणी सभा सोपतली. ह्या आशिल्ल्या आमच्या चालू सभेत विक्रापच्यो आयच्या दिसाच्यो तरेकवार.

ऐकपनो आता जाणून घेऊ 105.4 मेगाहर्ट्झ संचेर FM रेनबोचो कार्यावळी 12:10 तुमका ऐकू मिळतली चित्ररंजन ही कार्यावळ 1:05 ऐकात कातारा 2 नाट्यगीता 2:32 पश्चिमी संगीताची कार्यावळ जुकबॉक्स 3 आफ्टरनून मेलडीज 3:30 प्रायोजित कार्यावळ NCERT उमंग 4:05 पश्चिमी मागणी गीतांची कार्यावळ असतली 5:10 ग्लोबल बीट्स 5:35 ऐकात भावगीता 6:05 रेनबो सांज 7:10 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ असतली 8 वेळ कातारांचं 8:30 सदाबहार गीता 9 ऐकात प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सोमिया 9:30 स्पॉटिंगली यॉज 10:05 आरजेस चॉईस आणि 12:05 FM रेनबो वरवी आयच्या दिसापुरती सभा सोपतली हे आशिल्ल्यो आमच्या महादेव चॅनलाचेर आणि FM रेनबोत वितरापच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. ३३१ म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकप्यानो 12:05 जाल्ली आसा अस्तुरी या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार.

आयकपानो निकतेच तुम्ही ऐकले मृण्मयी तिरोडकर हांच्या वजांत उदय भिमरे हांची गीत रचना, संगीत आशिल्ले अशोक पत्की हांचे. आयकपानो तुम्ही ऐकता अस्तुरी ही कार्यावळ. आता वेळ झाला स्वर संगम या कार्यावळीचो. ऐकूया पद्मा तळवलकर हांच्या गायनात राग गौड सारंग.

ऐकप्यानो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात तुम्ही ऐकले पद्मा तळवलकर हांच्या गायनात राग गौड सारंग. कार्यावेन मुखावेल्या सुवातेर ऐकूंक दिता बेगम अख्तर हांच्या गायनात ठुमरी मिश्र काफी.

ऐकपानो निघते समय ऐकले बेगम अख्तर हांच्या गायनात मिश्र काफी रागातली ठुमरी. आता ऐकूया कजरी.

ऐकबानू निकतीच तुम्ही ऐकली बेगम अख्तर हांच्या गायनात कजरी, आणि ह्याबरोबरच आयची अस्तुरी ही कार्यवळीतल्यान सोपता.

एकबानो निकतेस मेकले कातार मोग म्हाका तुजो मायकल ग्रेसीस हांचे हे कातार कार्यावळीन मुखावेल्या सुवातीर आयकूंक दिता जॉयल हांच्या आवाजान फियोना हे कातार.

ऐकपनो या कातर संगता आयची कान होळा ही कार्यावळीतल्यान सोपता. आता बरोबर 1:30 मिनटांचेर ऐकूया मराठीतल्यान खबरो ज्यो आमी मुंबय केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता.

0: दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. मोदी त्यावेळी उपस्थित होते. जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी रामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं. पहले साल ही विकसित भारत जी रामजी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा. तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल

विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, क्षेत्रस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जत्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश परवतनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन परवतनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सार्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेने सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात

0: जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोनशे 33° 1' म्हणजे 1287 kHz तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकपॅनो 1:40 झाली असा. कानावळा या कार्यावळीत तुमका येवकार दिता असताना ऐकूंक दिता गौतमी हेदे हांच्या वजांत उषा नायक हांची गीत रचना. संगीत साईश देशपांडे हांचे.

प्रणव व शिला शुभांगी गोखले जोशी हांचा आवाज, हेमंत अय्या हांची गीत रचना आणि ई आर विनय हांचे संगीत कार्यवाहीन मुखावर

ऐकूप्यानो सदाफुली या कार्यावळीन निमण्या सुवातेर आयकूंक दिता सोनिया शिरसाट आनी लक्ष्मण नायक हांच्या वजन पूर्णानंद चारी हांची गीत रचना ई आर विनय हांचे संगीत.

दोनशे 3301 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आयकपनो 2:30 जाल्ली आसा. ऐकूया हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळींत पहिल्या सुवातीर अलका याग्निक आणि उदित नारायण हांच्या आवाजान दुलाराय ह्या फिल्मातले सुंदरशे गीत.

सरफरोश ह्या फिल्मातल्यान तुम्ही ऐकताले रूपकुमार राठोड आणि सोनू निगम हांच्या आवाजातले गीत. गीत रचना आशिल्ली इसरार अन्सारी हांची. कार्यावळी निमण्या सुवातीर तुमकां आयकूंक दिता आंदोलन ह्या फिल्मातले गीत कुमार सानू आणि अलका.

0: नमस्कार, हाँ, स्नेहा गांवस यो सात काय मुखेल खबरो। सालिगांव मतदारसंघान जाल्ल्या वांगडीपण मोहिमेंत सुमार 200 तरणाट्यांक भाजपाच्या युवा मोर्चांत नियुक्त करून भारतीय जनता पक्षाची उर्बा वाडयल्या। ह्या कार्यावळीक सदानंद शेट तानावडे मुखेल सोयरे म्हण हाजीर आशिल्ले। बेकायदेशीर बोरवेलींचेर ऑगस्ट म्हयन्या सावन कारवाय सुरू जातली अशें उदका पुरवण खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सांगलां। बांदकाम करपी आनी जमनीचे मालक हांचे मदीं बऱ्याच काळा सावन प्रलंबीत आशिल्ले वाद सोडोवपाचो हेत आशिल्ल्या म्हजो फ्लॅट हे येवजणेक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या। समाज कल्याण संचालनालयान ज्येष्ठ नागरीक सम्मान येवजणे खातीर अर्ज मागयल्यात। 1 ऑक्टोबराक संवसारीक ज्येष्ठ नागरीक दिसा निमतान राज्य पावण्यावेल्या कार्यावळींत 70 वर्सां पिरायेवेल्या राज्यातल्या 14 नामनेच्या ज्येष्ठ नागरिकांचो सत्कार जातलो। अधिक माहिती खातीर सोशल वेलफेअर गोवा @rediffmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क साधचो। वर्सुकी श्री अमरनाथची यात्रा आयज जम्मूच्यान सुरू झाली आनी भारत सरकाराच्या पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान 1 ते 15 जुलै 2024 मेरेन स्वच्छता पखवाडा पाळपाचो निर्णय घेतला।
1: स्मृतियां भी गुनगुनाने लगे। तो आइए आज की इस मधुर बेला में

मनीस तसो स्वभाव, आमचो सगळ्यांचो स्वभाव एका सारखो आसना। आमचेर जाल्ले बाल संस्कार, घर आणि सरभोवतणीचे वातावरण, समाज हे घटक मनशाचो स्वभाव घडपाक हातभार लायतात। संगतीचोय बी बरोच वाटो असता। स्वभावाची निर्मिती आमचे दिसपट्टे सवयीतल्यान जाता आणि सवय सदैच वागणुकीतल्यान निर्माण जाता। वागणुकीचे मूळ असता तो विचार। स्वभावाक वखद ना अशी एक म्हण असा, पण स्वभाव हे तसे दुयेस न्ही, ते एक आमच्या मधल्या बऱ्या वाईट गुणांचे रसायन। गर्वी निगर्वी, स्वार्थी निस्वार्थी, रागिष्ट मोगाळ, सभ्य असभ्य, श्रद्धालू अंधश्रद्धालू अशी आणि खूप स्वभावाची जायती रूपा असतात। आम्ही आमची सवय आणि विचार बदलप हे स्वभाव बदलपाक बरे वखत जाऊ शकता। थोड्यांचो स्वभाव नाटकी असता, नाटकी स्वभाव घातकी, ते परस मूळचो स्वभाव मागीर तो वाईट झाल्यारूय जाता। खूप परवडलो, आमच्या पोटात एक आणि ओठार एक आसूंक फावना, ते परस पोटार असा ते ओठार येवपूच बरे। स्वभावाचे डिस्कशन आम्ही चालूच दौरूया, पण त्याच्या पहिली एक सुरेख गीत आहे।

स्वभाव आमच्या मधी गोडसाण आणि कोडसाण निर्माण करता. स्वभाव नाती जोडता आणि तोडताय बी. स्वभाव हे मनशाचे जिणेचे जीवनसत्व. मनशाक स्वभावच नाशिल्लो जाल्यार आमची जीण अळणी जावपाची. मनशा मदल्या स्वभावाचो शिल्पकार कोण? मनीस म्हणजे आम्हीच न्ही. आमचो स्वभाव घडपाक बाल संस्कार आणि घरातले वातावरण जबाबदार असता. म्हजो एक मावस भाव सुशिक्षित पण सामको अंधश्रद्धाळू, बरीच पथ्या पाळपी आणि स्वप्नांचेर विश्वास दवरपी. तो घरातल्यान भायर सरताना ताका रिकामी घागर कळसो दिसूंक जायना. तो बरे किदेंय उलयता तेन्ना मदीं कोणी शिकूंक जायना. तांच्या दारान बांय आसा म्हणटकच गांवच्यो बायलो रिकामी घागरी घेवन उदक व्हरूंक येताच असतात. तो घरातल्यान कसल्याच कामाक भायर सरताना दारान एखादी बायल रिकामी घागर घेवन मेळ्ळी जाल्यार हाची पांयाची तिडक कपलाक मारता आनी संतापून घरान येवन पेलो भर उदक पिवन परत कामाक वता. भायर सरताना रिकामी घागर मेळ्यार काम जायना हो ताचो समज जाला. आज तो ताच्या स्वभावाचो एक भाग जाला. हांवें एक दोनदा ताका वस्तुस्थिती समजावपाचो यत्न केलो पूण तो आयकुपाच्या मनस्थितीनच ना. हाका कारणीभूत ताची आई म्हणजे म्हजी मावशी. तिनेच ताजे ल्हानपणांतल्यान असले संस्कार केल्यात आणि आज ते विचार त्याच्या मनात खोल रुजल्यात. आज हे विचार तो हेरांच्या मनात करता, फाल्यां आपल्या भुरग्यांच्या मनात पेरतलो. ताचो हो स्वभाव बदलतलो जाल्यार पहिली ताचे विचार बदलचे पडटले न्ही. स्वभावाचे एक उदाहरण आम्ही आता पळयले. आता आम्ही एक सुरेख गीत ऐकूया म्हणजे मनाक कशी बरी शांती मिळतली.

मनशाच्या स्वभावाचे प्रतिबिंब वागप उलोप आणि चालणुकीतल्यान दिश्टी पडटा. कांय जण उलयतना भीड मुरवत दवरून उलयतात, जाल्यार थोडे सडे तोड उलोवपी असतात. ह्या जगात खरे आणि सडे तोड उलयल्ले कोणाक आवडना. फोट असल्यार लेगीत दुसरे सांगतात ते ऐकून मान हलोवपी मनशांक आमचो समाज चड पसंद करता. आमचो फायदो असता तेन्ना जाल्यार आमकां कोणे चारते परते उलयल्ले सोसना. स्वार्था मुखार मनीस सत्याचो वैरी जाता. मनीस गरजेक लागून असत्याक वेंगायता. मनशाची गरज केन्ना भागना म्हणटकच मागीर ती संवय जाता आणि संवयतल्यान स्वभाव घडटा. बरी संवय आणि बरो विचार हो बऱ्या स्वभावाचो मंत्र जावंक शकता. मनीस एखाद्या प्रसंगार आपल्या मूळ स्वभावा प्रमाण दिसता ते फट्ट करून सडेतोडपणान कशे उलयता त्याची एक देख आमकां हल्लीच मेळ्ळी. पण पुढे सरच्या पहिली हांव तुमकां आतां एक गीत आयकयतां.

म्हज्या एक फ्रेंडाच्या चलयेक चुडीदार घेवपाचो आशिल्लो आनी आमी एक एग्जिबिशन कम सेलांत गेली. असल्या सेलांत प्रदर्शन चड आनी विक्री कमी आसता. वता थंय प्रदर्शन केल्लें आसता. आज सगळ्या क्षेत्रांत प्रदर्शन हो वेवसायाचो एक भाग जाला म्हणून एकाद वेळे ते तशें आसत. आजकालची भुरग्यांची टेस्ट मातशी वेगळी जाला. तरी हांव म्हज्या इश्टिणी बरोबर गेलें. सेलांतल्यान सेल्स गर्लान आमकां कांय प्रकारचे चुडीदार दाखयले. कांय आरते परते करून पळोवन एकाच प्रकारांतले दोन विविध रंगी चुडीदार पसंत केले. वस्त घेताना वांटपण करप होय आमचो स्वभावाचोच गूण जाला. मातशे वांटपण करून ते दोन चुडीदार आमी फायनल केले. पैशे फारीक करपाचे मात उरिल्ले. इतक्यातच तेच दुकानार कपडे घेवपी एक चली आमच्या कुशीक उभे आशिल्ले म्हणपा लागले, तुम्ही हे चुडीदार घेऊ नाकात, उदकात घालतकच ह्या कपड्यांची सुतां येतात, ताच्या वयली एम्ब्रॉयडरी सुद्धा सुट्टा. आमची ताका मात्तय वळख नासतना ते चली सहज उलोवन गेले. आमी आनी सेलांतले सेल्स गर्ल ताका पळयत रावली. तुम्ही रागार जावं नाकात हा, हांवें असले चुडीदार वापरल्यात म्हणून तुमकां सांगता. तुम्ही घेतले जाल्यार ते क्वॉलिटीचे घेयात. अशे सेलांत डिस्प्ले केल्ले चुडीदारा वाटेन बोट दाखयत ते चली आमकां म्हणपा लागले. ताच्या उलोवण्यात दिखाऊपणां नाशिल्ली. तोंडार मूळ स्वभावाची सावळी पडिल्ली. ताची पिराय आसत 20-22 वर्सांची. ताचो आनी आमच्या मदीं अंतर आशिल्लो वर्सांचो. तरी सुद्धा ताणे आपलो मूळ स्वभाव सोडूं ना आनी आमकां येवन एडवायस दिलो. ताणे दाखयल्ले क्वॉलिटीत म्हज्या फ्रेंडाक मना सारखे रंग नाशिल्ले. आमी चुडीदार घेनासतनाच सेलांतल्यान परतली. हे चलयेक लागून आपल्या हातांतले गिरायक गेल्ल्यान दुकानदार मात निराश जालो. पूण आमकां बरें दिसलें की त्या चलयेन स्वता येवन आमकां हें सांगलें. आमी कुणी विचारनासतना हो ताचो मूळ स्वभाव म्हणजे लोकांक ते सदांच हेल्प करता. ही जाली एक गजाल. ह्याच्या वेल्यान आमी सांगू शकता स्वभाव एक रंगी न्हय आनी एक रूपही न्ही. मनशा कणकणी स्वभावाची रूपां बदलतात. गोड स्वभावाची रूच घेतल्यार कोडू स्वभावाची रूच

आताच आम्ही कोकणीतल्या निवडणी कार्यावळीत सोनल नाईक यांची कार्यावळ ऐकली. आता ऐकूया मंगिरीश दारवाडकर यांच्या आवाजातल्या कोकणीतले एक पद.

समाचार संध्या 8:45 ऐकुग्रावात 9 News@9 स्पॉटलाइट 9:15 ऐकूक मेळटली. कंट्री वाईट 9:30 इनसाइट्स 9:45 ऐकुग्रावात 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आर के श्रीकंठन हांचे गायन ऐकुग्रावात आणि इष्टानो 11:10 आमगेली आयची सभा सोपतली.

आता ऐकूया फाल्या विद्रापाच्या कार्यावेची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामतांक माहिती ह्या कार्यावळीत केळी आणि पोपायाक साऱ्याचो डोस या विषयाचेर जेनीस आल्फान्सो हांचे उलोप आयकूंक रावात फाल्यां सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत आयकूंक रावात वाडट्या भुरग्याचो आहार या विषयाचेर डॉक्टर भिकाजी घाणेकार हांणी दिल्ली माहिती. समाचार प्रभात 8:00 8:15 मॉर्निंग न्यूज इन इंग्लीश आयकूंक मेळटली.

चित्र संगीताची कार्यावळ फाल्या सकाळी 8:50 ऐकूक रावात. 9:30 ऐकूया मराठी गीतांची कार्यावळ. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ फाल्या सकाळी 10:30 ऐकूक रावात. 11:05 गाता रही मेरा दिल ही हिंदी गीतांची कार्यावळ असतली. अस्तुरी या खासा बायलांच्या कार्यावळीत ऐकूक मेळटली कोकणी कवयित्री माया खरंगटे हांच्यो कविता वाचन, आणि उपरांत 12:30 गीत गझल ही कार्यावळ ऐकूक रावात.

कानळावळ ही कातारांची कार्यावळ फाल्यां दनपारां 1:05 आयकूंक रावात. 1:40 सदाफुली ही कोंकणी गितांची कार्यावळ आयकूंक मेळटली. मिड डे न्यूज इन इंग्लीश 2:00. 2:15 दोपहर समाचार. हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ 2:30 आयकूंक रावात.

फाला सांजे 7 वरांचेर तिन्ही संजा कार्यावळीत ऐकूया आठवणीतील गाणी या विषयाचेर अनिल सामंत हांचे भाषण. सांजे 7 वरां जावन 30 मिनटांचेर सावड्यार कार्यावळीत ऐकूंक मेळटले शेती बागायती ह्या विशयाचेर किशोर भावे हांचे उलोवप. समाचार प्रभात 8 वरां जावन 45 मिनटांचेर आयकूंक रावात. न्यूज एट 9 9 वरांचेर. 9 वरां जावन 15 मिनटांचेर स्पॉटलायट. करंट अफेअर्स 9 वरां जावन 30 मिनटांचेर ऐकूया. 10 वरांचेर मनपसंत गीते आणि 11 वरां जावन 10 मिनटांचेर आमगेले हे तिसरे प्रसारण सोंपतलें.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

पंडित जितेंद्र अभिषेक यांच्या आवाजातल्या हे गीत निकतेच तुम्ही ऐकलंय. रचना आशिली शंकर रामाणे हांची आणि ह्या गीतातल्या नायची शब्दुली ही कोकणी गीतांची कार्यावळ हांगाच सोपता.

0: आणि हा आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावां मदी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हा

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

0: वरांच्यान 30 मिनटां जाय आयिल्लीं आसात आनी आतां ऐकुया कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आनी जपानान अर्थिक आनी उर्जा संरक्षण, फार्मास्युटिकल संरक्षण तशेंच एआय सयत वेगवेगळ्या मळावेल्या करारांची देवाणघेवाण केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज दनपारा नवी दिल्लींत जपानी समकक्ष सनाए ताकायची हांचे वांगडा वर्सुकी शिखर स्तरावेली चर्चा केली. हे शिखर परिशदे खातीर दोनूय वाटेंतल्या द्विपक्षीय सहकार्याच्या सगळ्या पैलूंचो नियाळ घेवपाक आनी ते अदीक घटमूट करपाक तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेर चर्चा करपाची संद मेळ्ळी. प्रधानमंत्र्यांनी सांगले, तंत्रगिन्यान भागीदारी आमच्या सहयोगाचो सगळ्यांत घटमूट स्तंभ जातली. ह्याच विजनाक साकार करपाक आयज एआय मळार जोडविधान जारी केल्ल्याचे ताणी म्हळा.
2: प्रधानमंत्री ताकायची और मेरा विश्वास है कि टेक्नोलॉजी पार्टनरशिप हमारे सहयोग का सबसे मजबूत स्तंभ बनेगी. इसी विजन को साकार करने के लिए आज एआई के क्षेत्र में हमने ज्वाइंट स्टेटमेंट भी

0: करेगी।
1: विकसित भारत जी राम जी कायद्या प्रमाण खंयचोय गरीब कामगार कामाशिवाय उरचो ना हाची जतनाय घेतले अशें केंद्रीय ग्रामीण उदरगत आनी शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हळां। विकसित भारत रोजगार आनी आजीविका मिशनाची हमी ग्रामीण VBG रामजी कायदो 2025 हो रोजगार सुनिश्चित करपाक गांवगिऱ्या उदरनिर्वाहाक घटमूट करपाक आनी देशभरातल्या गांवांची उदरगतीक गती दिवपाक एक व्हड पावल आसा अशें मंत्री चौहान हांणी सांगले। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्राबाबू नायडू हांचे वांगडा आयज आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ल्यातल्या मुक्का परिवल्ले गांवांत विकसित भारत जी रामजी कायदो 2025 शुभारंभ केलो।
2: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा। और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया।
1: सरकारान भारतात व्हॉट्सएपा वेल्या युजर नेम फिचराची सुरवात करपाच्या प्रकरणात मेटाक नोटीस जारी केल्या। सुत्रांच्या म्हणण्याप्रमाण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयान हे संबंधित सगळी माहिती सरकाराक 3 दिसांभितर दिवची असे मेटाक सांगला। ह्या खाशेलपणाक लागून ऑनलाईन फटवणूक, डिजिटल अटक घोटाळे आणि तोतियागिरीचे हल्ले वाढू येतात असो हुस्को आशिल्ल्याचे सुत्रांनी म्हळा। महिला आणि बाल उदरगत मंत्रालयान 5 ते 18 पिराय गटातल्या भुरग्यांच्या असामान्य कामगिरीचो गौरव करपा खातीर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 वर्षा खातीर नामांकना मागयल्यात। हे नामांकन अर्ज सादर करपाची 31 जुलय निमणी मुजत आसतली। ही नामांकना awards.gov.in ह्या पोर्टलाचेर भरची पडटली अशें मंत्रालयान म्हणला। खंयचोय नागरीक, शाळा, संस्था वा संघटना हे नामांकन अर्ज भरपाक शकतात। भुरगी तांचे स्वनामांकना लेगीत भरपाक शकता। खेळ, सामाजिक वावर, विज्ञान आणि तंत्रगिन्यान, पर्यावरण, कला आणि संस्कृती मळार असामान्य वावर केल्ल्या भुरग्यांक हे पुरस्कार भेटयतले। तशेंच खर परिस्थितींत शौर्य दाखोवपी भुरग्यांक लेगीत हो पुरस्कार दितात। बिहारातल्या बांकीपूर, मध्य प्रदेशातल्या दतिया आणि गुजरातातल्या मांजलपूर ह्या 3 विधानसभा मतदारसंघाचेर आयज पोटवेचणुकेचे वेळापत्रक वेचणूक आयोगान जाहीर केले। मतदान 30 जुलयाक जातले आणि मतमेजणी 3 ऑगस्टाक जातली। भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन आणि राजीनामो दिल्ल्यान बांकीपूर मतदारसंघातलो जागो रितो झाल्लो। जाल्यार काँग्रेसीचे आमदार राजेंद्र भारती अपात्र थारिल्ल्यान दतिया मतदारसंघातलो जागो रितो झाल्लो। ते भायर भाजपा आमदार योगेशभाई नरंदास पटेल हांच्या निधनाक लागून मंजलपूर मतदारसंघातलो जागो रितो झाल्लो। आणि इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता। आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले। तो मेरेन नमस्कार।
3: सवराजन 35 मिनटांनी 44 सेकंद झाले असतात। आता ऐकूया कातारांची कार्यावळ।

शेरॉन हांच्या वजलाने कातार निकतेच तुम्ही ऐकले. रचना आशिल्ली विल मिक्स हांची आणि संगीत दिले मारियानो रॉड्रिगीस हांणी. आता ऐकूया रिटा रोज आणि आल्फ्रेड रोज हांच्या ताळ्यातल्यान मुखावयले कातार.

tot ozar chirun jai samalung gordar tot dita mutla sad ozar sansu pae asa puin katar makana kati tot ozar chirun jai samalung gordar tovis vora tasa je holukte astale tere tirwani tumi fusin naspate नाचोन मागीर गावपाक गोडशे कोंकण्या दुदयाचे ते मागीर वाटूंक रानपिणी इजाबेला आसतले चोवीस वरां दासाचे.

हिलारियानो कॉस्टाच्या आवाजातल्यान हे कातार निकतेच तुमकां आयकूंक दिले. आता ऐकूया आंतोनेत आणि रॉबिन वास हांच्या ताळ्यातल्यान मुखावयले कातार.

उशा उत्तपांच्या आवाजातल्यान हे कातार निकतेच तुम्ही ऐकले. रचना आशिल्ली पावल पॅरी हांची आणि संगीत दिल्ले क्रिस पॅरी हांणी. आणि ह्या कातारांतल्यान आयची कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता.

233° म्हणजेच 1287 किलोहर्ट्स वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आता 7 वाजत आलेले आहेत आणि आता ऐकूया भक्ती गीतांचा कार्यक्रम.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातून हे भक्तिगीत नुकतंच तुम्ही ऐकलं. रचना होती मोहन ओढेकर यांची आणि संगीत दिलं होतं मधुरा बेळे यांनी. आता ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजातून पुढील भक्तिगीत.

अजित कडकड यांच्या आवाजातून नुकतंच आम्ही साईंची पालखी हे भक्तिगीत नुकतंच ऐकलं. रचना होती पांडुरंग दीक्षित यांची. आता ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजातून पुढील भक्तिगीत.

सुधीर फडके यांच्या आवाजातून हे भक्तिगीत नुकतंच तुम्ही ऐकलं, तू वेढा कुंभार. आणि या भक्तिगीताने आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: सात वरां जावन 20 मिनटां जायत आयिल्लीं आसात. आनी आतां आयकुया कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. फक्त सरकारी सर्वीस मेळत जाल्यारूच काम करतले ही मानसिकताय सोडात आनी रोजगाराच्या संदीचो लाव घेवन स्वताचो फुडार परजळीत करात अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां. गोंय रान उदरगत महामंडळान पावसाच्या हंगामाच्या फाटभुंयेर गोंयातल्या सगळ्या घसघशांचेर वचपाक प्रवेश दिवपाक सुरवात केल्या. गोंय सरकारान म्हजी बस येवजण 2025 मुजत 1 वर्स वाडयल्या, जाका लागून ही येवजण 14 मे 2027 मेरेन चालू उरतली. गोंयातल्या जल्ममरण नोंदणी आता 1 जुलय सावन केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली सीआरएस पोर्टलावरवी जातली. आता पुराय खबरो. रोजगाराच्यो वेगवेगळ्यो संदी उपलब्ध आसात ताचो सोद घेयात, ताका लागपी अभ्यासक्रम शिकात. फक्त सरकारी सर्वीस मेळत जाल्यारूच काम करतले ही मानसिकताय सोडात आनी रोजगाराच्या संदीचो लाव घेवन स्वताचो फुडार पळजळीत करात अशें आवाहन मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केलां. रोजगाराच्या नदरेंतल्यान सरकार तरणाट्यांक स्किलींग, रिस्किलींग, अपस्किलींग आनी पारदर्शक गुणवत्तेर आधारीत रोजगाराच्यो संदी उपलब्ध करून दिवपाक काम करता अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. आज बीए बीकॉम अश्यो फक्त पदव्यो मेळून नोकरी मेळप शक्य जावचें ना. नोकरे खातीर एका क्षेत्रांत कुशळटाय प्राप्त करप आवश्यक थारता. पदवी मेळली वा नोकरी मेळ्ळी तरी शेगीत शिकत रावन अपडेट रावपाची गरज आसता. मंत्री, आमदार वा राजकारणी लेगीत सुखी आसना. आमकां सगळ्यांक अपडेट रावचेच पडटा अशें मुखेलमंत्र्यान सांगलें.
2: आणि खंयसरूच आम्ही अशा पद्धतीत कॉम्प्रोमाइज कोणूच करिना, म्हणून हांव तुमकां सगळ्या जणांक सांगता की आज ज्या पद्धतीचे जॉब्स या वेगवेगळ्या सेक्टरात, फार्मास्युटिकल असतले, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतले, इलेक्ट्रॉनिक्स असतले, इंजिनियरिंग असतले, टुरिझम सेक्टर असतलो, हॉस्पिटॅलिटी असतले, रिन्युएबल एनर्जी असतले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि लॉजिस्टिक या सेक्टरात एक ग्रोईंग सेक्टर असतात आताचे. त्याच्या रिलेटेड स्टडीज किंवा त्याच्या रिलेटेड आम्ही पळयता की सर्टिफिकेट कोर्सीस हे तुम्ही एक्स्ट्रा, म्हणजे ज्याका आम्ही म्हणतात की डिस्टन्स कोर्स असतले, एक्सटर्नल असतले, हे घेवप गरजेचे असा.
1: मुख्यमंत्री दत्त प्रमोद

0: करप सक्तीचे केला. 1 सप्टेंबर सावन अशी उत्पादना बाजारात दवरपा खातीर नोंदणी ही पूर्व गरजेची आसतली. गोयचे पंढरपूर म्हणून फामाद आशिल्ल्या विठ्ठलापूर हांगासर श्री विठ्ठल मंदिराक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या हस्तुकी आयज सुवर्ण कलशाची स्थापना केली. शेकड्यांनी ब्राह्मणाच्या हजेरेत आणि श्री विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात सुमार 2 किलो भांगराचा कलश श्री विठ्ठल मंदिराचेर आज चढयलो. गोयातल्या जन्म मरणाची नोंदणी आता 1 जुलै सावन केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली वेळा सीआरएस पोर्टलावरवी जातली. गृह मंत्रालयाच्या खाला भारताच्या महानिबंधकान चालीक लायिल्ल्या ह्या यंत्रणेवरवी 1971 ते 30 जून 2026 मेरेनचे सगळे जन्म आणि मरण नोंदणी केंद्रीय डेटाबेसात एकठ्या करतले. जाल्यार आता नागरिकांक फक्त केंद्रीय सीआरएस पोर्टलावरवी प्रमाणपत्र आणि संबंधित सेवा मेळटल्यो. या यंत्रणेवरवी देशभर लागू जावपी एकसारख्या स्वरुपात प्रमाणपत्र जारी करतले. 1 जुलै 2026 लागू जावपी नव्या जन्म आणि मरणाची नोंदणी राज्य पोर्टलात दाखल जावची ना असे राज्य सरकारान कळीत केला. गोयचे सरकार नागरिकांच्या सगळ्या वर्गाक आधार दिवपाक उतरान मानिल्ले आसा ते सरकाराचे कर्तव्य. जशे सरकारान तरणाट्यां खातीर आणि बायलां खातीर जायत्यो येवजण्यो सुरू केल्या तशे जाणट्यांक मजतीचो हात दिवपाकूय सरकार तयार आसा असे प्रविदोऱ्या खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सांगले. मडगावच्या प्रविदोऱ्याच्या वृद्धाश्रमाचो 2.5 कोटी रुपया खर्च करून जीर्णोद्धार केला. या नव्या इमारतीचे आय शिरोडकर हांच्या उपस्थितीत उक्तावण झाले. या वेळार भौशीक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत तशेच गोय साधन सुविधा महामंडळाचे उपाध्यक्ष माईक कोलोबो हजर आशिल्ले. मडगावच्या वृद्धाश्रमात नव्यो सुविधा तयार केल्यात. प्रविदोरीच्या गोयातल्या सगळ्या वृद्धाश्रमाचे नवनिर्माण करपाक गोय राज्य साधन सुविधा महामंडळ तयार आसा. हे संबंधी आम्ही मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्याकडे चर्चा केल्या. सध्या या वृद्धाश्रमात 85 जाणट्यांक रावपाची ताक आसा. 100 जाणट्यांक लेगीत हांगा प्रवेश दिवपाची व्यवस्था केल्या अशें कळंगूटचे आमदार आणि महामंडळाचे उपाध्यक्ष मायकल लोबो हांणी सांगले. समाजातल्या सगळ्या वर्गांक मजत करपाक सरकार महत्व दिता असे ह्या वेळार भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी म्हळे. गोय सरकारच्या आदिवासी कल्याण खात्यान अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यां खातीर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशीप योजने अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 खातीर अर्ज भरपाची प्रक्रिया सुरू केल्या. 11वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन मेरेनचे उच्च शिक्षण घेवपी पात्र एसटी विद्यार्थी या योजनेचो लाभ घेवपाक शकतात. scholarship.go.in या स्कॉलरशीप पोर्टलाचेर ऑनलाईन अर्ज करप सक्तीचे आसा. 19 वर्सां सकयल्या दादल्यांच्या आंतरराज्य मल्टी डे करंडक क्रिकेट सर्तीच्या पहिल्या दिसा गोंयान येजमान पुदुचेरी आड फक्त 197 धावण्यो केल्या. पणजी वेचन दिल्ल्या अदमासा प्रमाण राज्यात 8 जुलै म्हणसर नेटाचो पावस पडपाची खातीर शक्यता आसा देखून हळडुवो इशारो जारी केला. तापमान कमाल 28.8 डिग्री सेल्सियस आणि उण्यात उणे 25.3 डिग्री सेल्सियस नोंद झाला. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. फक्त सरकारी सर्वीस मेळटा जाल्यारच काम करतले ही मानसिकताय सोडात आणि रोजगाराच्या संधीचो लाभ घेऊन स्वतःचो फुडार प्रज्वळीत करात असे आवाहन मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केला. गोय सरकारान म्हजी बस येवजण 2025ची मुजत 1 वर्ष वाढिल्या. गोयात जन्म मरणाची नोंदणी आता 1 जुलै सावन केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली सीआरएस पोर्टलावरवी जातली. आणि इतल्यान प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेल्यो प्रादेशिक खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.
1: दोनशे 33.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 7 वरां जावन 30 मिनटां आनी 35 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकुयात सावडेर कार्यावळ.

तुझे जननी वांगडा मणी वि तुझे जननी वांगडा मणी माझा सावळा पाणू रंग माझा सावळा पाणू रंग माझ्या देहाचे आत्मालिंग माझ्या देहाचे आत्मालिंग विटू जेनीच्या देऊळा विटू जेनीच्या देऊळा।

आता ऐकूया फाल्या विद्रावाच्या कार्यावेळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत केळी आणि पोपायाक साऱ्याचो डोस या विषयाचेर जेनीस आल्फान्सो हांचे उलोव ऐकूंक रावात फाल्या सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत ऐकूंक रावात वाडट्या भुरग्याचो आहार या विषयाचेर डॉक्टर भिकाजी घाणेकार हांणी दिल्ली माहिती. अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत ऐकूंक रावात

फाला सांजे 7 वरांचेर तिन्ही सांजा कार्यावळीत ऐकूया आठवणीतील गाणी या विषयाचेर अनिल सामंत हांचे भाषण. 7 वरां जावन 30 मिनटांचेर सावळेर कार्यावळीत ऐकूक रावात शेती बागायती या विषयाचेर किशोर भावे हांचे उलोवप.

0: इससे बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात सप्तसूर सप्तसूर
3: आता बरोबर 8:05 ऐकूया मराठीतून बातम्या ज्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत।
4: आकाशवाणी मुंबई नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर। टीईटी पेपरफुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 अटक। आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जखमी। आणि आता बातम्या विस्तारानं, भारत जपान संबंध नेहमीच विशेष राहिले असून यापुढे ही भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला ते आज नवी दिल्ली इथं संबोधित करत होते। ते म्हणाले,
5: भारत जापान संबंध वाकई बहुत स्पेशल है। हमारी इकोनॉमिक पार्टनरशिप की सफलता के कई उज्जवल उदाहरण है। अभी अभी हमने हरियाणा के खरखोदा में मारुति सुजुकी के नए प्लांट का उद्घाटन किया। जब जापान की एक्सपर्टीज और इन्वेस्टमेंट भारत के स्पीड और स्केल के साथ जुड़ती है तो पूरी दुनिया को फायदा होता है।
4: भारत ही जगातली सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून गेल्या 12 सातत्यानं सुधारणा या कायझान तत्वज्ञानाचा अंगीकार करून सरकारने भारताचा आर्थिक डीएनए बदलून टाकला आहे, असंही ते म्हणाले। 3 भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी 16 भारत जपान शिखर परिषद स्तरावर चर्चा केली। त्यानंतर विमा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या

0: विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महत्वाच्या क्षेत्रातल्या भागीदारीमुळे मुक्त आणि पारदर्शी ऊर्जा व्यापार शक्य होईल असा विश्वास ताकाईची यांनी व्यक्त केला. हरियाणात खारखोडा इथल्या मारुती सुझुकीच्या चौथ्या कारखान्याचं उद्घाटन उभय नेत्यांच्या हस्ते झालं. भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी दृढ होण्यासाठी गुंतवणूक हा घटक मुख्यत्वे कारणीभूत ठरला आहे असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या भारत जपान सामरिक संवादामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, मात्र सर्वांसाठी समान विकास यावर सरकारचा कटाक्ष आहे असं गोयल म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही करण्यात आलं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि या योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रांसाठी इनर लाईन परमिट देण्याचं काम थांबवलं आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितलं. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर परवाने देण्याचं काम पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापना केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असंही ते म्हणाले. संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सुरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असंही ते म्हणाले.

0: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि साता समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: भिवंडीतील चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दाहिया याच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानंतर ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंग आणि मिथुन सिंग यांना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. कर्नाटकात दक्षिण बेंगळुरूजवळ मडापट्टण दगडखाणीत मोठा खडक 40 फूट उंचीवरून कोसळून त्याखाली 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कामगार मध्यप्रदेश आणि इतर राज्यातून रोजंदारीवर काम करण्यासाठी तिथं गेले होते असं पोलिसांनी सांगितलं. खाण मालकानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: 233° म्हळ्यार 1287 kHz वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वेल्यान आमी उलयतात. 8:15 आनी 33 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकुया गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

0: इश्टानो बरोबर 8 वरां जावन 30 मिनटां जाल्ली आसात आनी आतां आयकुया कलात्मक गोंय ही कार्यावळ. गोंयच्या लोकजिवी संस्कृतीची पारंपारीक नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोंय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ संशोधन लेखन आणि प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते प्रथम नमन.
1: भाग 14 उत्सवी फुगड्यो.
3: नमस्ते आयको बेन, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्मक गोंय. कलात्मक गोंय आमच्या गोंयांत तशेंच कोकणांत फुगड्यांचे भोव प्रकार मेळटात. तर एका समाजाची प्रांताची खासा करून श्रावणांत तशेंच चवथी निमतान आनी उपरांत देवीचे उपासने खातीर नवरात्रांत खेळटात त्यो वेगळ्या प्रकारच्यो फुगड्यो.

0: चोली तालुक्यातल्या कुडणे गावान मायणान हवेली हांगासर चवथीच्या दुसरे दिसा दादल्यांची फुगडी घालपाची परंपरा आमकां पळोवपाक मेळटाली. आयज ती प्रतिकात्मक रुपान अणभवपाक मेळटा. घरान वाड्याचेर एखादो धार्मीक विधी पुजा आसल्यारय फुगडी घालप जाता. तातूंतय चलयो तरणाटी जाणटी बायलां सहभागी जावन फुगडी घालतात.
1: हातूंतले कांय लोकप्रिय प्रकार म्हळ्यार उबी फुगडी, आडवी फुगडी, झिम्मा फुगडी, सुपाची फुगडी, बस फुगडी, खेळ फुगडी, भोवऱ्याची फुगडी. एक एक प्रकार दोन दोन वरांचो.

0: भोवऱ्याची फुगडी, एक एक प्रकार दोन दोन वरां चलपी. आणि ह्या फुगड्यांनी लेगीत मोरुलो हो प्रकार असाच. इष्टानो, पूजन उत्सवा वेळार काय समाजातल्या बायलां मदीं फुगड्यो सोपयतना एक भोव चपळ उर्जित असो प्रकार खेळटात, ताचे नाव आसा झेमाडो. हातूंत नाचतना बायलो वेगवेगळ्या जनावरांची नक्कल करतात, तांचे आवाज काडटात. झेमाड्याची विशेषताय म्हळ्यार बायलो गोलाकार नाचनात, तर त्यो दोन वळींनी फाटी फुडें पावली मारतात. नाचावरवी गोरवां, बोकड्यांच्यो मुव्हमेंट्स, सवणी, जनावरां हांची चाल, हे सगळे खूप आकर्षक अशा पद्धतीन सादर जाता. नागरी जीवनशैलींत लेगीत फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार नोंद जाल्यात. हे प्रकार मंगळागौर, ललिता पंचमी वा महालक्ष्मी पूजना वेळा खेळटात. देखीक झिम्मा, पिंगा. काय कुटुंबांनी नागपंचमी दिसाई घरांत फुगड्यो खेळपाची प्रथा आसा. ज्येष्ठ अभ्यासक श्री विनायक खेडेकार आपल्या लोकसरिता हे पुस्तकांत नागरी आणि ग्रामीण अशा वट्ट 27 प्रकारच्या फुगड्यांची नोंद करतात, जातून गोयच्यो निजाच्यो अशो 8 तरांच्यो पारंपारीक फुगड्यो असतात. फुगड्यांच्या काय प्रकाराविषयी सांगताना अभ्यासक प्राध्यापक पूर्णिमा केरकर म्हणतात,
1: फुगड्यांचे जायते प्रकार आमकां पळोवपाक मेळटा. ग्रामीण भागातल्या बायल मनशाचे जीवन निसर्गाकडे लागे असले, कुटुंब, समाज, नाती गोती, प्राणी पक्षी हांचे प्रतिबिंब आसपी 100 परस चड अशे फुगडीचे प्रकार आमकां दिसता. पूण ते नेमके कितले आसात हे आमी सांगूंक शकना. पूण बस फुगडी, फेर फुगडी, एणीची फुगडी, बेबूक फुगडी, झिम्मा, अक्काबाईचा कोंबडा, जिनोळी, झेमाडो, उभी फुगडी, आडवी फुगडी, मोरुलो असे जायते प्रकार आमकां दिश्टी पडटा. तसेच आदिवासी समाज असा, धनगर समाज असा आणि हेरूय समाज असा, त्या समाजाच्या फुगड्यांनी सुद्धा वेगवेगळे प्रकार आमकां दिसतात. ह्या समाजान जी फुगडीची परंपरा असा, तांची वेशभूषा आणि त्यांचे हावभाव असतात किंवा पदन्यास असतात, गीता गावपाची तांची पद्धत असा, हातूनही आमकां विविधताय दिश्टी पडटा.
2: सासू म्हणे तर चटणी वाट, आग लागो तुझे चटणी

ख्रिस्ती धर्म आपणायल्या उपरांत लेगीत कष्टकरी समाजांत बायलां मदीं ह्यो फुगड्यो तिगून उरल्यो. अजूनय उत्सवा वेळार, सणा परबा वेळार त्यो मांडार सादर जातात, खासा करून कुणबी समाजांत.

किशन उत्साह, ऊर्जा आणि चैतन्य युक्त अशी ही फुगडी. ही लहोलहो बदलपाक लागल्या आणि आधुनिक जीवन पद्धतीतले रंग घेऊन वेगळ्या रूपांत मांडार तसेच माचेर पावल्या.

0: आयकबेनो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो.
1: उत्सवी फुगड्यो
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कलां विशीं, म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अदीक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: आता सामी गोंयच्या लोकजिवी संस्कृतीची पारंपारीक अशी कलात्मक गोंय ही कार्यावळ आयकली. लेखन, संशोधन आणि प्रस्तुती आशिली डॉ साईश देशपांडे हांची. इश्टानो, बरोबर 8:45 आयकूंक रावात समाचार संध्या. न्यूज एट 9:15 स्पॉटलायट. कंट्री वायट 9:30 आयकूंक मेळटली. इनसायड्स 9:45. 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आर के श्रीकंठन हांचे गायन ऐकूंक रावात. आणि 11:10 आमगेली ही सभा सोपतली.

0: आणि हांव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान.
1: गावा मदी खास नाव गांव रे मजो गांव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार
2: गांव आणि हांव.